0: ಇಷ್ಟಾದಗ್ನಾಯ ಗಾಯರ ಸಪೌವ ಉವೋವ ಕೌವ ಉವೋವ ಶ್ರುದೇಹವ ಹೋಯಡ
1: ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. You're listening to Shaivam.org Radios, 24/7 spiritual channels from Shaivam.org. Om Namah Shivaya.
2: Dear listeners of Shaivam.org, the following is Gangadhara Ashtakam, presented by Dr. M. Gokulakrishna Iyer.
3: Maulav Ganga Shashankav ಕರಚರಣತಲೆ ಶೀತಲಾಂಗ ಭುಜಂಗಾಃ ವಾಮೇ ಭಾಗೇ ದಯಾರ್ದ್ರ ಹಿಮಗಿರಿತನಯ ಚಂದನಂ ಸರ್ವಗಾತ್ರೆ ಇತ್ಥಂ ಶೀತಂ ಪ್ರಭೂತಂ ತವ ಕನಕಸಭಾನಾಥವೋಢುಂ ಕ್ವಶಕ್ತಿಃ ಚಿತ್ತೇ ನಿರ್ವೇದ ತಪ್ತೆ ಯದಿ ಭವತಿ ನತೆ ನಿತ್ಯವಾಸೋ ಮದೀಯೆ ಗಾಂಗಂ ವಾರಿ ಮನೋಹಾರಿ ಮುರಾರಿ ಚರಣಚ್ಯುತಂ ತ್ರಿಪುರಾರಿ ಶಿರಶ್ಚಾರಿ ಪಾಪಹಾರಿ ಪುನಾತು ಮಾಂ ಶ್ರೀಮತ್ ಕ್ಷೀರತರಂಗಿಣೀ ತಟಗತೆ ಪುಣ್ಯೇ ವಿರಿಂಚೇಃ ಪುರೇ ನಿತ್ಯಂ ಸನ್ನಿಹಿತಂ ಕಿಲಾಕಲಯಿತುಂ ಕ್ಷೀರಾಭಿಷೇಕಾದರಂ ಶ್ರೀಗಾರುತ್ಮತ ವಲ್ಲಿಕಾ ಸಹಚರಂ ಮಾರ್ಗೇ ಸಹಾಯಂ ನೃಣಾಂ ಶ್ರೀಮದ್ದೀಕ್ಷಿತ ವಿಪ್ರದೈವತವರಂ ಸಂಚಿಂತಯೇ ಶಂಕರಂ. ಶ್ರೀಮದಪ್ಪಯ್ಯ ದೀಕ್ಷಿತೇಂದ್ರ ರಚಿತಸ್ಯ ಗಂಗಾಧರಾಷ್ಟಕಸ್ಯ ಷಷ್ಠ ಶ್ಲೋಕಃ. ಶ್ಲೋಕೇಸ್ಮಿನ್ನ ತ್ರಿಪುರಾಸುರ ತರ್ಜನ ರೂಪಾಂ ಆರ್ತಿಮಾಪದ್ಯಮಾನಾನಾಂ ಇಂದ್ರಾದಿದೇವಾನಾಂ ಆರ್ತಿಹಂತಾರಂ ಭಗವಂತಂ ತ್ರಿಪುರಘ್ನಂ ಸ್ತುವಂತಿ ದೀಕ್ಷಿತೇಂದ್ರಾಃ. ಸಂತ್ರಸ್ತೇಷು ಪುರಾ ಪುರಾಸುರಭಯಾತ್ ಇಂದ್ರಾದಿವೃಂದಾರಕೇಷು ಆರೂಢೋ ಧರಣೀರಥಂ ಶ್ರುತಿಹಯಂ ಕೃತ್ವಾ ಮುರಾರಿಂ ಶರಂ ರಕ್ಷನ್ಯಃ ಕೃಪಯಾ ಸಮಸ್ತ ವಿಬುಧಾನ ಜಿತ್ವಾ ಪುರಾರೀನ್ ಕ್ಷಣಾತ್ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಸ್ಸ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರೋ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ ಶ್ಲೋಕಃ. ಪುರಾ ಪುರಾಸುರಭಯಾತ್ ಸಂತ್ರಸ್ತೇಷು ಸತ್ಸು ಇಂದ್ರಾದಿವೃಂದಾರಕೇಷು ಯಃ ಶ್ರುತಿಹಯಂ ಧರಣೀರಥಂ ಆರೂಢಃ ಸನ್ನ ಮುರಾರಿಂ ಶರಂ ಕೃತ್ವಾ ಕೃಪಯಾ ಸಮಸ್ತ ವಿಬುಧಾನ್ ರಕ್ಷನ್ನ ಪುರಾರೀನ್ ಕ್ಷಣಾತ್ ಜಿತ್ವಾ ಲೋಕಾನ್ ಆದರಾತ್ ರರಕ್ಷ. ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇಗತಿಃ ಇತ್ಯನ್ವಯಃ. ಶ್ರೀ ಶಿವಮಹಾಪುರಾಣಸ್ಯ ದ್ವಿತೀಯಾಯಾಃ ರುದ್ರಸಂಹಿತಾಯಾಃ ಪಂಚಮಸ್ಯ ಯುದ್ಧಖಂಡಸ್ಯ ಆದ್ಯೇಷು ದ್ವಾದಶಸ್ವಧ್ಯಾಯೇಷು ಮಹತಾ ಪ್ರಪಂಚೇನ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ ತ್ರಿಪುರವದ ವೃತ್ತಾಂತಂ ಸಂಗೃಹಂತಿ. ಪುರಾ ಪುರಾಸುರಭಯಾತ್ ಸಂತ್ರಸ್ತೇಷು ಸತ್ಸು ಇಂದ್ರಾದಿವೃಂದಾರಕೇಷು ಯಃ ಕೃಪಯಾ ಸಮಸ್ತ ವಿಬುಧಾನ್ ರಕ್ಷನ್ನ ಪುರಾರೀನ್ ಜಿತ್ವಾ ಪುರಾರೀನ್ ಜಿತ್ವಾ ಲೋಕಾನ್ ಆದರಾತ್ ರರಕ್ಷ. ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಪುರಾ ಪೂರ್ವಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ಪುರಾಸುರಭಯಾತ್ ಪುರೇಷು ಬ್ರಹ್ಮಪಿತಾಮಹ ನಿರ್ದೇಶೇನ ಮಯಾಸುರ ನಿರ್ಮಿತೇಷು ಕಾಂಚನರಾಜತಾಯಸೇಷು ತ್ರಿಷು ಲೋಕೇಷು ವಸಂತಃ ಅಸುರಾಃ ಪುರಾಸುರಾಃ. ಭಗವತಾ ಕಾರ್ತಿಕೇಯೇನ ಹತಸ್ಯ ತಾರಕಾಸುರಸ್ಯ ತ್ರಯಸ್ಸುತಾಃ ತಾರಕಾಕ್ಷ ವಿದ್ಯುನ್ಮಾಲಿ ಕಮಲಾಕ್ಷಾಃ ತೇಭ್ಯಃ ಯದ್ಭಯಂ ತತ್ ಪುರಾಸುರಭಯಂ. ತಸ್ಮಾತ್ ಸಂತ್ರಸ್ತೇಷು ಸತ್ಸು ತೇಷಾಂ ಅಸುರಾಣಾಂ ಅಜೇಯತ್ವಾಮರತ್ವಾ ಪ್ರತಿದ್ವಂದ್ವತ್ವಂ ಅವಲೋಕ್ಯ ಸಂತ್ರಸ್ತಾಃ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಇಂದ್ರಾದಿ ವೃಂದಾರಕೇಷು ಇಂದ್ರಃ ಆದಿರ್ಯೇಷಾಂ ವೃಂದಾರಕಾನಾಂ ದೇವಾನಾಂ ತೇಷು ಯಃ ಕೃಪಯಾ ಸಮಸ್ತ ವಿಬುಧಾನ್ ರಕ್ಷನ್ನ ಸಮಸ್ತ ವಿಬುಧಾನ್ मयि सदृशं दैत्यं चेत्यर्थः पुरारीन् शिवपूजा व्यतिक्रान्तान् जित्वा विजित्य लोकान् आदरात् यत्नात् ररक्ष सः भूतभावनः आर्तत्राणपरायणः आर्ताः आध्यात्मिकाधिदैविकाधिभौतिकरूपेण येन केनचिद् व्यसनेन पीडिताः तेषां त्राणं संरक्षणं आर्तत्राणं तस्मिन् परायणम् आसक्तिरियस्य सः भगवान् निग्रहानुग्रहशक्तः गङ्गाधरः गङ्गां स्वशिरसि दधानः परमेश्वरः मम गतिः गन्तव्या परादेवता। अथ भगवतः त्रिपुरासुरवधप्रकारं वक्तुं प्रक्रमन्ते। आदौ तदारूढं रथं वर्णयन्ति। श्रुतिः अयं धरणीरथम् आरूढः इति। धरणीरथं धरणी सर्वलोकमयी पृथ्वी एव रथः धरणीरथः तं श्रुतिः अयं श्रुतयः चत्वारः वेदाः एव हयः अश्वाः यस्य रथस्य सः श्रुतिहयः तम् आरूढः। तदनन्तरं भगवत्प्रयुक्तं शरं दर्शयन्ति। मुरारिं शरं कृत्वा इति। मुरारिं परब्रह्मकोटिभूतं भगवन्तं नारायणं शरं बाणं कृत्वा विधाय शिवविष्णोः भेदं कल्पयद्भिः विष्णुपकर्षं कुर्वद्भिश्च हरदत्तशिवाचार्यैः हरिहरतारतम्याख्ये ग्रन्थे तदुभाभ्यां कृतः त्रिपुरासुरवधः एव मुक्तः। एकस्तु बाणगतिमेत्य करं वृणोति अन्यो क्षिपत्पुरजयाय तमेव बाणं को वानयोरधिक इत्यनुचिन्त्य वृद्धाः सत्यं ब्रुवन्तु तमिमं वयमाश्रयामः इति। को वा अनयोः अधिकः इत्यनुचिन्तयन्तः वयं भगवत्पादमतानुयायिनः द्वावपि समावेव इति वदेम। व्यासाचार्यप्रकटितं सत्यं जानन्तो वयम् उभावप्याश्रयेम। तदनन्तरं तल्लोकत्रयवधप्रकारमाहुः क्षणात् इति। युगपत् एकस्मिन्नेव क्षणे त्रीनपि लोकान् प्रणनाश इत्यर्थः। श्रीशिवमहापुराणान्तर्गतायां द्वितीयायां रुद्रसंहितायां पञ्चमे युद्धखण्डे सूतशौनकसंवादान्तर्गते सनत्कुमारपाराशर्यसंवादे त्रिपुरासुरवधवृत्तान्तः द्वादशभिः अध्यायैः महता प्रपञ्चेन कथितः। तत्र प्रथमाध्याये एवं कथा। तारकासुरे भगवता कार्तिकेयेन हते तस्य त्रयस्सुताः तारकाक्षविद्युन्मालिकमलाक्षाः मेरुगुहायां स्थित्वा ब्रह्माणमुद्दिश्य घोरं तपश्चक्रुः। तत्तपसा प्रीतो ब्रह्मा तेभ्यः वरं दातुमाविर्बभूव। अवध्यत्वनिर्जरत्वनीरोगत्वामरत्वं याचतः तान् असुरान्। अन्यं वरं वरीतुं निर्दिशत् स ब्रह्मदेवः। अथ तन्निदेशानुसारं वरञ्ययाचिरे स्वर्णमयीं पुरीं तारकाक्षोययाच रजतमयीं कमलाक्षः आयसीं च विद्युन्माली। अवध्यत्वनिर्जरत्वनीरोगत्वामरत्वसिद्ध्यर्थं कीदृशं वरञ्ययाचिरे इत्याह। पुरेष्वेतेषु भो ब्रह्मन् एकस्थानस्थितेषु च मध्याह्नाभिजिते काले शीतांशौ पुष्पसंस्थिते उपर्युपरि अदृष्टेषु व्योम्नि लीलाभ्रसंस्थिते वर्षत्सु कालमेघेषु पुष्करावर्तनामसु तथा वर्षसहस्रान्ते समेष्यामः परस्परम् एकीभावं गमिष्यन्ति पुराण्येतानि नान्यथ। सर्वदेवमयो देवः सर्वेषां मे कुहेलया असम्भवे रथे तिष्ठन् सर्वोपस्करणान्विते। असम्भाव्यैककाण्डेन भिनत्तु नगराणिनः निर्वैरः कृतिवासास्तु योऽस्माकमिति नित्यशः वन्द्यः पूज्योऽभिवाद्यश्च ಸೋಸ್ಮಾಕಂ ನಿರ್ದಹೇತ್ ಕಥಂ ಇತಿ ಚೇತಸಿ ಸಂಧಾಯ ತಾದೃಶೋ ಭುವಿ ದುರ್ಲಭಃ ಇತಿ. ತದಭೀಪ್ಸಿತಂ ಅನುಗೃಹ್ಯ ಪುರತ್ರಯಂ ನಿರ್ಮಾತುಂ ಮಯಾಸುರಂ ಆಜ್ಞಾಪಯಾಮಾಸ ಬ್ರಹ್ಮ. ಮಯಾಸುರಶ್ಚ ಸ್ವತಪಸಾ ಸ್ವರ್ಗೇ ತಾರಕಾಕ್ಷಸ್ಯ ಹೈಮಂ ಪುರಂ ವ್ಯೋಮ್ನಿ ವಿದ್ಯುನ್ಮಾಲಿನಃ ರಾಜತಂ ಪುರಂ ಭೂಮೌ ಚ ಕಮಲಾಕ್ಷಸ್ಯ ಆಯಸಂ ಪುರಂ ನಿರ್ಮಮೆ. ಏವಂ ಪುರತ್ರಯಂ ಪ್ರಾಪ್ಯ ಪ್ರವಿಷ್ಟಾಸ್ತಾರಕಾತ್ಮಜಾಃ ಬುಭುಜುಸ್ಸಕಲಾನ್ ಭೋಗಾನ್ ಮಹಾಬಲ ಪರಾಕ್ರಮಾಃ ಕಲ್ಪದ್ರುವೈಶ್ಚ ಸಂಕೀರ್ಣಂ ಗಜವಾಜಿ ಸಮಾಕುಲಂ ನಾನಾಪ್ರಾಸಾದ ಸಂಕೀರ್ಣಂ ಮಣಿಜಾಲ ಸಮಾವೃತಂ ಸೂರ್ಯಮಂಡಲ ಸಂಕಾಶೈಃ ವಿಮಾನೈರ್ ಸರ್ವತೋಮುಖೈಃ ಪದ್ಮರಾಗಮಯೈಶ್ಚೈವ ಶೋಭಿತಂ ಚಂದ್ರಸನ್ನಿಭೈಃ ಪ್ರಾಸಾದೈರ್ ಗೋಪುರೈರ್ ದಿವ್ಯೈಃ ಕೈಲಾಸ ಶಿಖರೋಪಮೈಃ ದಿವ್ಯಸ್ತ್ರೀಜನ ಸಂಕೀರ್ಣೈಃ ಗಂಧರ್ವೈಃ ಸಿದ್ಧಚಾರಣೈಃ ರುದ್ರಾಲಯೈಃ ಪ್ರತಿಗೃಹಂ ಅಗ್ನಿಹೋತ್ರೈಃ ಪ್ರತಿಷ್ಠಿತೈಃ ದ್ವಿಜೋತ್ತಮೈಶ್ಚ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞೈಃ ಶಿವಭಕ್ತಿರತೈಃ ಸದಾ ವೇದಾಧ್ಯಯನ ಶಾಲಾಭಿಃ ವಿವಿಧಾಭಿಃ ಪೃಥಕ್ ಪೃಥಕ್ ಮಹಾತ್ಮಭಿಃ ಶುಭಾಚಾರೈಃ ಪುಣ್ಯವದ್ಭಿಃ ಪ್ರವೀಕ್ಷ್ಯತೆ ಪತಿವ್ರತಾಭಿಃ ಸರ್ವತ್ರ ಪಾವಿತಂ ಸ್ಥಲಮುತ್ತಮಂ ಪತಿಸೇವನಶೀಲಾಭಿಃ ವಿಮುಖಾಭಿಃ ಕುಧರ್ಮತಃ ದೈತ್ಯಶೂರೈರ್ಮಹಾಭಾಗೈಃ ಸದಾರೈಃ ಸಸುತೈರ್ದ್ವಿಜೈಃ ಶ್ರೌತಸ್ಮಾರ್ಥತತ್ವಜ್ಞೈಃ ಸ್ವಧರ್ಮನಿರತೈರ್ಯುತಂ ವ್ಯೂಢೋರಸ್ಕೈರ್ವೃಷಸ್ಕಂಧೈಃ ಸಮಾಯುದ್ಧಧರೈಃ ಸದಾ ಪ್ರಶಾಂತೈಃ ಕುಪಿತೈಶ್ಚೈವ ಕುಬ್ಜೈರ್ವಾಮನಕೈಸ್ತಥಾ ನೀಲೋತ್ಪಲದಲಪ್ರಖ್ಯೈಃ ನೀಲಕುಂಚಿತಮೂರ್ಧಜೈಃ ಮಯೇನ ರಕ್ಷಿತೈಃ ಸರ್ವೈಃ ಶಿಕ್ಷಿತೈರ್ಯುದ್ಧಲಾಲಸೈಃ ವರಸಮರರತೈರ್ಯುತಂ ಸಮಂತಾತ್ ಅಜಶಿವಪೂಜನಯಾ ವಿಶುದ್ಧವೀರ್ಯೈಃ ರವಿಮರುತ ಮಹೇಂದ್ರಸನ್ನಿಕಾಶೈಃ ಸುರಮಥನೈಃ ಸುದೃಢೈಃ ಸುಸೇವಿತಂಯತ್ ಶಾಸ್ತ್ರವೇದಪುರಾಣೇಷು ಯೇ ಯೇ ಧರ್ಮಾಃ ಪ್ರಕೀರ್ತಿತಾಃ ಶಿವಪ್ರಿಯಾಸ್ತದಾ ದೇವಾಃ ತೇ ಧರ್ಮಾಸ್ತತ್ರ ಸರ್ವತಃ ಏವಂ ಲಬ್ಧವರಾಸ್ತೇ ತು ದೈತೇಯಾಸ್ತಾರಕಾತ್ಮಜಾಃ ಶೈವಂ ಮಯಮುಪಾಶ್ರಿತ್ಯ ನಿವಸಂತಿ ಸ್ಮ ತತ್ರಃ ಇತಿ. ತೇಭ್ಯೋ ಭೀತಾಃ ದೇವಾಃ ಬ್ರಹ್ಮಾನಂ ಶರಣಂ ಜಗ್ಮುರಿತ್ಯಾಃ ದ್ವಿತೀಯೇ ಧ್ಯಾಯೇ. ಅಥ ತತ್ ಪ್ರಭಯಾದಗ್ಧಾಃ ದೇವಾಹೀಂದ್ರಾದಯಸ್ತಥಾ ಸಂಮಂತ್ರಿ ದುಃಖಿತಾಃ ಸರ್ವೇ ಬ್ರಹ್ಮಾಣಂ ಶರಣಯ್ಯಯುಃ ಇತಿ. ಸ ಚ ಬ್ರಹ್ಮದೇವಃ ಶಿವಂ ಪ್ರಾರ್ಥಯಿತುಂ ತಾನ್ ನಿರ್ದಿದೇಶ. ತನ್ನಿರ್ದೇಶಾನುಸಾರಂ ತೇ ದೇವಾಃ ಶಿವಂ ಸ್ತುತ್ವಾ ದೈತ್ಯಬಾಧಾಂ ತಸ್ಮೈ ನಿವೇದಯಾಮಾಸುಃ. ಅಸ್ಮಿನ್ನಧ್ಯಾಯೇ ದೇವೈಃ ಕೃತಾ ಶಿವಸ್ತುತಿಃ ಅವಧೇಯ. ದ್ವಿತೀಯೇ ಧ್ಯಾಯೇ ತೃತೀಯೇ ಧ್ಯಾಯೇ ಏವಂ ಕಥಾ. ತ್ರಿಪುರಾಧ್ಯಕ್ಷಸ್ಯ ಪುಣ್ಯವತ್ವಾತ್ ಧರ್ಮರತತ್ವಾತ್ ಶಿವಭಕ್ತಿಮತ್ವಾಚ್ಚ ತೇಷಾಂ ಅಸುರಾಣಾಂ ಆತ್ಮನ ಅವಧ್ಯತ್ವಂ ಶರಣಾಗತೇಭ್ಯಸ್ತೇಭ್ಯಃ ದೇವೇಭ್ಯಃ ನಿವೇದಯಾಮಾಸ. ತದ್ವಚನಂ ಶ್ರುತ್ವಾ ವಿಷ್ಣುಃ ಪರಮೇಶ್ವರಂಯಷ್ಟುಂ ನಿರ್ದಿದೇಶ. ಶ್ರೌತೋಕ್ತ ವಿಧಾನೇನ ಯಜ್ಞೈಯಜತ್ಸು ದೇವೇಷು ಯಜ್ಞಕುಂಡಾತ್ ಸಹಸ್ರಸಂಖ್ಯಾಃ ಭೀಮರೂಪಾಃ ಭೂತಸಂಘಾಃ ಆವಿರ್ಬಭೂವುಃ. ರುದ್ರಾಜ್ಞಾ ಪ್ರತಿಪಾಲಕಾಸ್ತೆ ವಿಷ್ಣೋರ್ ನಿರ್ದೇಶಾತ್ ತಾನಿ ತ್ರಿಪುರಾಣಿ ದಗ್ಧುಂ ನಿರ್ಜಗ್ಮುಃ. ಪ್ರವೇಶಾದೇವ ತತ್ರ ಭೂಯಾಂಸಸ್ತೆ ಭಸ್ಮಸಾತ್ ಬಭೂವುಃ. ತದ್ದಾಹಂ ತೀರ್ಣಾಃ ಇತರೆ ವಿಷ್ಣುಮೇವ ಶರಣಮಾಜಗ್ಮುಃ. ದುರ್ಮನಃ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುಃ ತಜ್ಜಯಾರ್ಥಂ ಮಾರ್ಗಾಂತರಂ ಇಥಂ ಚಿಂತಯಾಮಾಸ. ತಸ್ಮಾದೇವಂ ಪ್ರಕರ್ತವ್ಯಂ ವೇದಧರ್ಮಸ್ತಥೋ ವ್ರಜೇತ್ ತ್ಯಕ್ತಲಿಂಗಾರ್ಚನಾ ದೈತ್ಯಾಃ ಭವಿಷ್ಯಂತಿ ನ ಸಂಶಯಃ ಇತಿ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ವೈ ವಿಷ್ಣುಃ ವಿಘ್ನಾರ್ಥಮಕರೋತ್ತದ ತೇಷಾಂ ಧರ್ಮಸ್ಯ ದೈತ್ಯಾನಾಂ ಉಪಾಯಂ ಶ್ರುತಿಖಂಡನಂ ಇತಿ. ಚತುರ್ಥೇ ಅಧ್ಯಾಯೇ ಏವಂ ಕಥಾ. ತ್ರಿಪುರಾಸುರಾಣಾಂ ಧರ್ಮವಿಘ್ನಂ ಚಿಂತಯತಃ ಭಗವತಃ ವಿಷ್ಣೋಃ ಶರೀರಾತ್ ಮಹಾತೇಜಃ ಮಾಯಾಮಯಃ ಕಶ್ಚನ ಪುರುಷಃ ಜಜ್ಞೆ. स इत्थं वर्णितः मुण्डिनं म्लानवस्त्रं च गुम्फिपात्रे समन्वितं दधानं पुञ्जिकां हस्ते चालयन्तं पदे पदे वस्त्रयुक्तं तथा हस्तं क्षीयमाणं मुखे सदा धर्मेति व्याहरन्तं हि वाचा विक्लवयामुनिम् इति। विष्णुश्च तस्य अरिहन्न इति नाम कृत्वा तमाह मायिन् मायामयं शास्त्रं तत्षोडशसहस्रकं श्रौतस्मार्तविरुद्धं च वर्णाश्रमविवर्जितम् अपभ्रंशमयं शास्त्रं कर्मवादमयं तथा रचयेति प्रयत्नेन तद्विस्तारो भविष्यति ददामि तव निर्माणे सामर्थ्यं तद्भविष्यति माया च विविधा शीघ्रं त्वदधीना भविष्यति इति। दैत्यसम्मोहनकर्मणि तं न्ययुङ्क्त इत्यग्रे आह मोहनीया इमे दैत्याः सर्वे त्रिपुरवासिनः कार्यास्ते दीक्षिता नूनं पाठनीयाः प्रयत्नतः मदाज्ञया न दोषस्ते भविष्यति महामते धर्मास्तत्र प्रकाशन्ते श्रौतस्मार्ता न संशयः अनया विद्यया सर्वे स्फोटनीया ध्रुवयते गन्तुमर्हसि नाशार्थं मुण्डिस्त्रिपुरवासिनां तमोधर्मं सम्प्रकाश्य नाशयस्व पुरत्रयम् इत्येवमुक्त्वा कलौयुगे तस्य कृत्यं निर्दिदेश ततश्चैव पुनर्गत्वा मरुस्थल्यां त्वया विभो स्थातव्यं च स्वधर्मेण कलिर्यावत् समाव्रजेत् प्रवृत्ते तु युगे तस्मिन् स्वीयो धर्मः प्रकाश्यतां शिष्यैश्च प्रतिशिष्यैश्च वर्तनीयस्त्वया पुनः मदाज्ञया भवद्धर्मः विस्तारं यास्यति ध्रुवं मदनुज्ञापरो नित्यं गतिं प्राप्स्यसि मामकीम् इति। अस्यैव पुंसः शिष्यप्रतिशिष्याः लोके जैनधर्मानुयायिनः अथ स मायामयः पुरुषः आत्मसदृशान् चतुरो मुण्डिनः पुरुषान् स्वस्मात् सृष्ट्वा आत्मना कल्पितं शास्त्रं तान् पाठयित्वा तैः सह त्रिपुरासुराणां नगरप्रान्तमाससाद तत्र गत्वा नारदं मनसा सस्मार झटित्येव नारदो महर्षिः तत्र आविर्भूय अङ्गीकृततदभ्यर्थनः सन् तेषां मुण्डिनां गमनात् पूर्वं स्वयं त्रिपुराध्यक्षसन्निधिमेत्य तद्बुद्धिसम्मोहनानि वचांसि वक्तुमारभे। नारद उवाच कश्चित् समागतश्चात्र यतिर्धर्मपरायणः सर्वविद्याप्रकृष्टो हि वेदविद्यापरान्वितः दृष्ट्वा च बहवो धर्माः नैतेन सदृशाः पुनः वयं सुदीक्षिताश्चात्र दृष्ट्वा धर्मं सनातनं तवेच्छा यदि वर्तेत तद्धर्मे दैत्यसत्तम तद्धर्मस्य महाराज ग्राह्यादीक्षा त्वया पुनः इति। नारदस्यैतानि वचांसि श्रुत्वा तमपि तद्धर्मे दीक्षितं दृष्ट्वा तारकाक्षोऽपि तस्माद्दीक्षां जग्राह दीक्षिते तारकाक्षे तद्भ्रातरावपि तस्मिन् धर्मे दीक्षितं दीक्षितयोस्ततोस्तयोः सर्वेऽपि त्रिपरौकसः तद्धर्मे दीक्षिताः बभूवुः। जैनधर्मं बोधयता अरिहता वेदवैदिकनिन्दा वर्णाश्रमनिन्दा क्रत्वर्थपशुसंज्ञपननिन्दा शिवपूजानिन्दा च कृता एवं ते सुराः तेन विमोहिताः इति पञ्चमेऽध्याये कथा वर्णिता षष्ठेऽध्याये एवं कथा।

0: आशुगो विष्णुमयो वह्निशल्यो महाज्वलः इति च वरञ्याचतां तेषां वचनं मनसि निधाय तद्वचनं सत्यं विधातु कामः भगवान् परमेश्वरः समुचिते क्षणे त्रीनपि तान् युगपद्ददाहेत्याह अभिलाषमुहूर्ते तु विकृष्य धनुरद्भुतं कृत्वा ज्यातलनिर्घोषं नादमत्यन्तदुस्सहम् आत्मनो नाम विश्राव्य समाभाष्य महासुरान् मार्ताण्डकोटिवपुषं काण्डमुग्रो मुमोचः ततः पुराण्यदग्धानि चतुर्जलधिमेखलां गतानि युगपद्भूमिं त्रीणिदग्धानि भस्मशः इति प्रथमेऽध्याये तत्कृतानि वचांसि स्मर्तव्यान्यत्र पुरेष्वेतेषु भो ब्रह्मन् एकस्थानस्थितेषु च मध्याह्नाभिजिते काले शीतांशौ पुष्पसंस्थिते उपर्युपरि अदृष्टेषु व्योम्नि लीलाभ्रसंस्थिते वर्षत्सु कालमेघेषु पुष्करावर्तनामसु तथा वर्षसहस्रान्ते समेष्यामः परस्परम् एकीभावं गमिष्यन्ति पुराण्येतानि नान्यथा इति अधिभूतरूपेण अधिदैवरूपेण अधियज्ञरूपेण च स्थितं सर्वात्मकं परं ब्रह्म ये विदुः विदित्वा तदेव परं ब्रह्म ये नित्यनिरन्तरसमाधिनिष्ठया संभावितप्रतिबद्धवृत्त्या सर्वं ब्रह्मैव इति विदुः विदित्वा तस्मिन्नेव ब्रह्मणि समाहितचेतसः भवन्ति तस्मात् देहेन्द्रियप्राणमनोबुद्ध्यादीनां व्याकुलीभावकाले मरणेऽपि विपरीतभावराहित्येन सर्वात्मानं भगवन्तमेव पश्यन्ति ते न तु तस्माद्भिन्नं देहेन्द्रियादिकं वा आत्मानं वा वेदनक्रियां वा प्राणिजातं वा एते जनाः पश्यन्ति शृण्वन्ति स्मरन्ति च इदमेव स्मरणलक्षणं ब्रह्मवेदनं भगवता हतानां तेषाम् असुराणाम् अन्तकाले अजायत इत्याह सस्मार स्वप्रभुं देवं शंकरं भक्तवत्सलम् इति अनेन तेषां ब्रह्मभावापत्तिः आसीत् इति सूचितं तदेव उत्तरत्र तारकाक्षवचनेन उपपाद्यते भवज्ञातोऽसि तुष्टोऽसि यद्यस्मान् सहबन्धुभिः तेन सत्येन भूयोऽपि कदा त्वं प्रदहिष्यसि दुर्लभं लब्धमस्माभिः यदप्राप्यं सुरासुरैः त्वद्भावभाविता बुद्धिः जाते जाते भवत्विति इति भगवता हतानाम् असुराणां सद्यो मोक्षप्राप्तिर्भवेत् इति बहुत्र निर्दिष्टं पुराणेषु तदत्र तारकाक्षवचनेन स्फुटीकृतं द्वादशेऽध्याये च भगवदाज्ञया सपरिवाराणां तेषाम् असुराणां वितललोकप्राप्तिर्बभूवेत्युक्तम् अनेन आसुरभावयुक्तानां तारकाक्षादीनां सद्गतिप्राप्तिः प्रतिपादिता तत्र त्रिपुरदाहसमये आसुरभावरहितः मयासुरः भगवतः करुणातिरेकात् रक्षितो बभूवेत्याह एतस्मिन्नन्तरे शम्भुं प्रसन्नं वीक्ष्य दानवः तत्राजगाम सुप्रीतः मयोदग्धः कृपाबलात् इति अनेन मयासुरसदृशानां सद्गतिप्राप्तिः प्रतिपादिता अन्ते च स्वस्वलोकगमनेन देवादीनां सद्गतिप्राप्तिः प्रतिपादिता ततो ब्रह्मा हरिर्देवाः मुनिगन्धर्वकिन्नराः नागासर्पाश्चाप्सरसः संहृष्टाश्चाथमानुषाः स्वं स्वं स्थानं मुदा जग्मुः शंसन्तः शाङ्करञ्यशः स्वं स्वं स्थानमनुप्राप्य निवृत्तिं परमाययुः इति अनेन त्रिपुरवधोपाख्यानं समाप्तं गङ्गाधराष्टकस्य षष्ठश्लोकः समाप्तः सप्तमे श्लोके दीक्षितेन्द्राणामाशयः न स्फुटमवगम्यते श्रौतस्मार्तात् वैदिकपथात् पतनरूपाम् आर्तिमापद्यमानस्य कस्य भक्तस्य आर्तिम् अपराधक्षमापनेन भगवान् जघान इत्यन्वेष्टव्यमत्र ಶ್ರೌತಸ್ಮಾರ್ಥಪಥಾತ್ಪರಾಂಗ್ಮುಖಮಪಿ ಪ್ರೋದ್ಯನ್ ಮಹಾಪಾತಕಂ ವಿಶ್ವಾಧೀಶ ಮಮತ್ವಮೇವ ಗತಿ ತ್ಯಾಲಾಪಯಂತಂ ಸಕೃತ್ ರಕ್ಷಣ್ಯಃ ಕರುಣಾಪಯೋನಿಧಿರಿತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಪ್ರಸಿದ್ಧಿಃ ಪುರಾಹಿ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಸ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರೋಮಯ ಗತಿಃ ಇತಿ ಶ್ಲೋಕಃ. ಹೇ ವಿಶ್ವಾಧೀಶ, ತ್ವಂ ಏವ ಮಮ ಗತಿಃ ಇತಿ ಪುರಾ ಸಕೃತ್ ಆಲಾಪಯಂತಂ ಶ್ರೌತಸ್ಮಾರ್ಥ ಪಥಾತ್ ಪರಾಂಗ್ಮುಖಂ ಪ್ರೋದ್ಯನ್ ಮಹಾಪಾತಕಂ ಅಪಿ ರಕ್ಷನ್ ಯಃ ಕರುಣಾಪಯೋನಿಧಿಃ ಇತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಪ್ರಸಿದ್ಧಿಃ ಹಿ ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಃ ಇತ್ಯನ್ವಯಃ. ಅಷ್ಟಮೇ ಶ್ಲೋಕೆ ಗಂಗಾಸ್ರಾವ ಸಂರೋಧನ ರೂಪಾಂ ಆರ್ತಿಮಾಪದ್ಯಮಾನಸ್ಯ ಭಗೀರಥಸ್ಯ ಆರ್ತಿಹಂತಾರಂ ಗಂಗಾಧರಂ ದೇವಂ ಸ್ತುವಂತಿ ದೀಕ್ಷಿತೇಂದ್ರಾಃ. ಗಾಂಗಂ ವೇಗಮವಾಪ್ಯಮಾನ್ಯ ವಿಬುಧೈಃ ಸೋಢುಂ ಪುರಾಯಾಚಿತಃ ದೃಷ್ಟ್ವಾ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ವಿನತಃ ರುದ್ರ ಜಟಾಮಂಡಲೆ ಕಾರುಣ್ಯಾದವನೀತಲೆ ಸುರನದೀಂ ಆಪೂರಯನ್ ಪಾವನೀಂ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಸ್ಸ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರೋ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ ಶ್ಲೋಕಃ. ಅಸ್ಯ ಅನ್ವಯಃ ಏವಂ ಭವತಿ. ಪುರಾ ಯಃ ರುದ್ರಃ ಮಾನ್ಯವಿಬುಧೈಃ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ಅವಾಪ್ಯ ಗಾಂಗಂ ವೇಗಂ ಸೋಢುಂ ಯಾಚಿತಃ ಸನ್ನ ಜಟಾಮಂಡಲೇ ತದ್ವೇಗಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ವಿನತಃ ಸನ್ನ ಕಾರುಣ್ಯಾತ್ ಅವನೀತಲೆ ಪಾವನೀಂ ಸುರನದೀಂ ಆಪೂರಯನ್ ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ ಏವಂ ಭವತ್ಯನ್ವಯಃ. ಅತ್ರ ಅನೇನ ಪಾಠೇನ ಅನ್ವಯಃ ನ ಸಮ್ಯಕ್ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ನ ಸಮ್ಯಕ್ ಭವತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಶ್ಲೋಕೇ ವಿದ್ಯಮಾನಾನಿ ಕಾನಿಚಿತ್ ಪದಾನಿ ಪರಿಣತಾನ್ಯಸ್ಮಾಭಿಃ. ಏವಂ ಅಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಸಂಶೋಧಿತ ಪಾಠಃ ಏವಂ ಭವತಿ. ಗಾಂಗಂ ವೇಗಂ ಅವಾಪ್ಯಮಾನ್ಯ ವಿಬುಧಃ ವೋಢುಂ ಪುರಾಯಾಚಿತಃ ರುದ್ಧ್ವಾ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ವಿನತಃ ರುದ್ರೋ ಜಟಾಮಂಡಲೆ ಕಾರುಣ್ಯಾದವನೀತಲೆ ಸುರನದೀಂ ಆಪೂರಯತ್ ಪಾವನೀಂ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಸ್ಸ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರೋ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಅಸ್ಯ ಅನ್ವಯಃ ಏವಂ ಭವತಿ. ಪುರಾ ಯಃ ಮಾನ್ಯವಿಬುಧಃ ರುದ್ರಃ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ಗಾಂಗಂ ವೇಗಂ ಅವಾಪ್ಯ ವೋಢುಂ ಯಾಚಿತಃ ಸನ್ನ ಜಟಾಮಂಡಲೇ ತದ್ವೇಗಂ ರುದ್ಧ್ವಾ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ವಿನತಃ ಸನ್ನ ಕಾರುಣ್ಯಾತ್ ಅವನೀತಲೆ ಪಾವನೀಂ ಸುರನದೀಂ ಆಪೂರಯತ್ ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಪುರಾ ಪೂರ್ವಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ಬ್ರಹ್ಮದೇವ ನಿರ್ದೇಶಾತ್ ಭಗೀರಥೆ ಶಂಕರದರ್ಶನಾರ್ಥಂ ಪ್ರತೀಕ್ಷಮಾಣೇ ಸತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಮಾನ್ಯ ವಿಬುಧಃ ಮಾನ್ಯಃ ಬ್ರಹ್ಮಾದಿಭಿರಪಿ ವಂದನೀಯಶ್ಚಾಸೌ ವಿಬುಧಃ ದೇವಶ್ಚೇತಿ ಮಾನ್ಯ ವಿಬುಧಃ ರುದ್ರಃ ಉಮಾಪತಿಃ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ಭಕ್ತಃ ಪೂರ್ಣ ಸಂವತ್ಸರಂ ಅಂಗುಷ್ಠಾಗ್ರ ನಿಪೀಡನ ಕೃತ್ವಾ ಭಗವದಾವಿರ್ಭಾವಂ ಪ್ರತೀಕ್ಷಮಾಣಶ್ಚಾಸೌ ಭಗೀರಥಶ್ಚ ಭಕ್ತಭಗೀರಥಃ ತೇನ ಗಾಂಗಂ ಗಂಗಾಯಾಃ ಕುಟಿಲಾಪರನಾಮಧೇಯಾಃ ಬ್ರಹ್ಮಶಾಪಾಪಾದಿತಜಲಭಾವಾಃ ವಾಮನಪುರಾಣ ಪ್ರಸಿದ್ಧಾಃ ಅಯಂ ಗಾಂಗಃ ತಂ ವೇಗಂ ವೇಗಃ ಸಲಿಲಸ್ರಾವಃ ತಂ ಅವಾಪ್ಯ ಶಿರಸಿ ಗೃಹೀತ್ವಾ ವೋಢುಂ ಧರ್ತುಂ ಯಾಚಿತಃ ಪ್ರಾರ್ಥಿತಃ ಯಾಚಿತಃ ಸನ್ನ ಇತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಜಟಾಮಂಡಲೆ ಜಟಾಃ ಸಂಹತಾಃ ಕೇಶಾಃ ತಾಸಾಂ ಮಂಡಲೆ ತದ್ವೇಗಮಿತಿ ವಾಕ್ಯಶೇಷಃ ರುದ್ಧ್ವಾ ನಿಗೃಹ್ಯ ತೇನೈವ ಭಗೀರಥೇನ ಇತಿ ವಾಕ್ಯಶೇಷಃ ವಿನತಃ ಪುನರಪಿ ತಪ ಆಸ್ಥಿತೇನ ತೇನ ಪ್ರಣತಃ ಸನ್ನ इत्यर्थः। कारुण्यात् सगरसूनूनां स्वर्गप्राप्त्यै यतमाने भगीरथ अनुकम्पायाः अवनीतले भूतले पावनीं सर्वपापक्षयकरीं सुरनदीं गङ्गाम् अपूरयत्। यः सः आर्तत्राणपरायणः भगवान् गङ्गाधरः मे गतिः इति। श्लोकेऽस्मिन् विद्यमानानां पदानां इतिहासपुराणवचनमूलत्वं प्रागेव उक्तं प्रथमे भाषणे, अतः इदानीं विस्तरशः न वदामि तत्। अनेन भाषणमिदं समापयामि, अनेन गङ्गाधराष्टकव्याख्यानं च समाप्यते। भाषणमिदं श्रीशिवमहापुराणस्य द्वितीयायाः रुद्रसंहितायाः पञ्चमे युद्धकाण्डे दृष्टानां पञ्चानां स्तुतीनां पारायणेन समापयामि।
1: ॐ नमः शिवाय। यू आर् लिस्निङ्ग् टु शैवम् .org रेडियोस् 24/7 स्पिरिचुवल् चानल्स् फ्रम् शैवम् .org। ॐ नमः शिवाय।